चंडा सुर चंडन मुंड बिमुंडन खंड अखंडन खून खिते दामनी दमंकन तुजा परंकन फणी फुंकारण ज्योत जिते सरधार विभरखंड दुष्ट प्रकरखंड पुष्ट ब्रहर।